0: जनैश्च सह संवादं करिष्यति। अधिकारिणाम् अनुसारेण भारते सम्प्रति 500+ व्याघ्राः सन्ति, तेषु अधिकांशतः कुनो राष्ट्रिय उद्याने वसन्ति। भारतम् अद्यारभ्य नवदिल्ल्यां ब्रिक्स राष्ट्राणां राष्ट्रिय सुरक्षा परामर्श दातृणां द्विदिवसीय सम्मेलनस्य आयोजनं करोति। अस्य अध्यक्षताम् अजीत डोभालः करिष्यति। नीट यूजी 26+ पुनर्परीक्षा सुदृढ सुरक्षा व्यवस्थायां सुसम्पन्ना। राष्ट्रिय परीक्षा अभिकरणस्य अनुसारेण देशे विदेशे च स्थितेषु 44+5,000 परीक्षा केन्द्रेषु लक्षशः अभ्यर्थिनः सहभागिनः अभवन्। दिव्यांग अभ्यर्थिभिः सह सर्वेषां परीक्षार्थीनां सुविधार्थाः विशेष व्यवस्थाः अपि कृताः। केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड इत्यनेन 12 श्रेण्याः उत्तर पुस्तिका सत्यापनस्य पुनर्मूल्यांकनस्य च परिणामाः क्रमशः प्रकाशिताः। मण्डलेन प्राप्तेषु उक्तं यत् प्राप्तेषु आवेदनपत्रेषु 87% परिणामाः घोषिताः सन्ति, अवशिष्ट परिणामाः अपि शीघ्रमेव चरणबद्धरीत्या प्रकाश्यन्ते। छात्राः स्व आवेदनस्य स्थितिं डिजी लॉकर पटले परीक्षितुं शक्नुवन्ति। मण्डलेन निष्पक्षतां शुद्धतां च सुनिश्चित्य सर्वाः प्रक्रियाः सावधानतया सम्पन्नाः इति उक्तम्। छात्राः मिथ्या प्रचारेषु सामाजिक माध्यमेषु प्रसारितान् अप्रमाणित सन्देशान् च न विश्वसन्तु इति केवलं CBSE इत्यस्य आधिकारिक सूचनाः एव अनुसरन्तु इति परामर्शः दत्तः। तमिलनाडु राज्यस्य पेरियापालम क्षेत्रे स्थितायां समुद्री खाद्य निर्यात समवाये अमोनिया वायोः स्रवण घटनायां 7 जनाः मृताः, 70+ श्रमिकाश्च प्रभाविताः जाताः। घटनास्थले उत्थार चिकित्सा कार्याणि निरन्तरं प्रचलन्ति। राष्ट्रिय आपद मोचन बलस्य तथा रासायनिक जैविक परमाणु आपदा विशेष दलानां च सदस्याः त्वरितम् आपद उत्थार अभियानम् आरब्धवन्तः। मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः उच्चस्तरीय अन्वेषणस्य आदेशं दत्त्वा 3-सदस्यीयां समितिं नियुक्तवान्। फीफा विश्व कप चषके केप वर्डे उरुग्वे च अनयोः दलयोः स्पर्धा तत्र 2-2 अंकेन समतायाम् अभवत् इति वार्ता।
1: आकाशवाणीय धारवाड केन्द्रविदु
2: 35 ವರ್ಷಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಮತ್ತು ಕಾಳಜಿ
3: ಜೀವ ಉಳಿಸುವ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೃದಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮತ್ತು ಬಹುವಿಶೇಷ ಪರಿಣತಿವರೆಗೂ
2: ಬೆಂಗಳೂರಿನ ಅತ್ಯಂತ ನಂಬಿಕೆ ಪಡೆದ ಹೆಸರು ಫೋರ್ಟಿಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್
3: ಬೆಂಗಳೂರು ನಂಬುವ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ
2: 9686860310 ಕರೆ ಮಾಡಿ ಫೋರ್ಟಿಸ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕನಿಂಗ್ಹ್ಯಾಮ್ ರೋಡ್
4: ಶ್ರೀ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಮರೋಳ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಅರ್ಪಿಸುವ ಹೂವು ಬಳ್ಳಿಯ ಮೇಳ June 26, 27, 28 ಮುಂಜಾನೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 9 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಹೊಸ ಮನೆಗಳು ಹೊಸ ಅಂಗಡಿಗಳು ಹಾಗೂ ಬಾಡಿಗೆ ಬರುವಂತಹ ವಾಣಿಜ್ಯ ಆಸ್ತಿಗಳ ಮಾರಾಟ ಮೇಳವಿದು. ಸ್ಥಳ ಯಶಸ್ವಿ ಎನ್ಕ್ಲೇವ್ ಕುಮಾರ್ ಪಾರ್ಕ್ ಗೋಕುಲ್ ರಸ್ತೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ 5 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಯಶಸ್ವಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ವತಿಯಿಂದ ಕಡ್ಡಾಯ ಬಾಡಿಗೆ ನೀಡುವ ಖಾತರಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
5: 9448112323
4: ಅಥವಾ
5: 7353112323.
4: ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯ SBI ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಅರ್ಬನ್ ಬ್ಯಾಂಕ್. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.
6: PUC ಆದ್ಮೇಲೆ ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಂತ ಕ್ಲಾರಿಟಿ ಇಲ್ವಾ?
7: ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿದೆ ನಿಮಗೊಂದು ಗೋಲ್ಡನ್ ಆಪರ್ಚುನಿಟಿ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ರೂರಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂಡ್ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಗದಗ್ನಲ್ಲಿ ಈಗ ಅಡ್ಮಿಷನ್ಸ್ ಓಪನ್.
6: ಗವರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ UGC ರೆಕಗ್ನೈಸ್ಡ್ ಸೇಫ್ ಮತ್ತು ಟ್ರಸ್ಟೆಡ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಜೊತೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ ಲಭ್ಯ.
7: ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಡಿಗ್ರೀಸ್ ಅಲ್ಲ, ಫ್ಯೂಚರ್ ರೆಡಿ ಕೋರ್ಸಸ್ ಲಭ್ಯ. BSc ಅಗ್ರಿ ಬಿಸಿನೆಸ್, ಜಿಯೋ ಇನ್ಫಾರ್ಮ್ಯಾಟಿಕ್ಸ್, ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್, ಬಿಕಾಂ, BA, BCA, BBA ಮತ್ತು ಇನ್ನಷ್ಟು.
6: ಡಿಜಿಟಲ್ ಲೈಬ್ರರೀಸ್, ಹೈಟೆಕ್ ಲ್ಯಾಬ್ಸ್ ಮತ್ತು ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಕೋಚಿಂಗ್ ಜೊತೆ ನಿಮ್ಮ ಕರಿಯರ್ ಗೆ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಫೌಂಡೇಶನ್.
7: ರೂರಲ್ ರೂಟ್ಸ್, ಗ್ಲೋಬಲ್ ಹೈಟ್ಸ್.
6: ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ರೂರಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂಡ್ ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಗದಗ್. ವಿಸಿಟ್ KSRDPRU.AC.IN ಅಥವಾ ಕಾಲ್ ಮಾಡಿ 7975202206.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೆಲವು ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು. 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಕೇಳುವಿರಿ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ.

0: எம் பாண்டுரங்கநாயக்கனை சங்கில் போதாக்கி தோஷில் ஆஜி அம்கில் பஸ்ஸு டாக்டர் உதய் பாந்தே ஆசாத்தி தென்னாஜி ஒபேசிட்டி மலாரி ஸ்தூல காய் தேஜி காரணு அனி பரிகார பதில் தோட விசார வண்டுங்க தோசாத்தி
1: आता हे स्थूलकाय आणि ओव्हरवेट म्हणजे वेट त्यांगेले निगदित प्रमाणकिंत जास्त असं म्हणून सांगकिंत पहिले आमगेल शरीराच्या अंगरचने बघे म्हणजे जरा माहिती घेऊचे बरं. आता एवोल्युशना भितर म्हणजे आता ओवर द इयर्स ऑफ सेव्हरल थाउजंड्स ऑफ इयर्स आता आमगेल मनुष्याला आंग कसे विकसित झाले एवोल्युशन म्हणून कसं सांगतात ते थिअरी ऑफ एवोल्युशना भितर आमगेल अंगात एक फॅट सेल्स म्हणून असा म्हणजे फॅट डिपॉझिट्स फॅटी टिश्यू एडिपोज टिश्यू म्हणून सांगतात आमका तेंतू भितर कसलं उरचें म्हळ्यार प्रिडॉमिनंटली एडिपोज सेल्स आनी एडिपोज टिश्यू म्हणून उरता. हेजें काम म्हळ्यार आंगा भितर फॅट स्टोर करून दवरचें. ते पयले एक्चुली डॅवलप जाल्ले हे एवोल्युशना भितर ह्युमन बिंग्स इनिशियली फॉर्मेशन जालें तेन्ना कसले की म्हणून सांगले आमगेले फॅमीन आनी स्ट्रेस पिरियडा भितर आमगेले उपास उरचे टायम उरताशिल्ले ते टायमाचेर म्हळ्यार एक एक टायमाचेर तेणें बेटेक वताशिल्ले ह्युमन बिंग्स तेंकां जेवण समज मेळना मनीस टुगेदर ते परिस्थिती उरताशिल्ले मागशे काळाचे अगदी पुर्वज लोकांक तेंकां एक देवान दिल्ले मॅकॅनिजम म्हणून सांगल्यार हे बॉडी स्टोर्सा भितर हे फॅट स्टोर्सा भितर आमगेले आहार स्टोर शेकण जावन उरचे म्हळ्यार आमी आमगेले युजली बॉडी कॉन्स्टिट्युशन म्हळ्यार प्रोटीन्स फॅट कार्बोहायड्रेट अँड अदर सबस्टन्सीस हेजे मेन कॉन्स्टिट्युएंट्स उरताशिले. सो फॅटी टिश्यू हे कितें आसा हे इंटरकन्वर्टेबल आनी इवन कार्बोहायड्रेट्स कितें आसा इंटरकन्वर्टेबल इन द बॉडी इन टू डिफरंट फॉर्म्स ते तशें आसतना आमगेले हे फॅमीन स्टेटस उपास उरचे काला भितर हे स्टोर सगळे युटिलायज जाताशिले दॅट वॉज द मेन आयडिया पयले. जाल्यार हे कालक्रमण कितें जालें की म्हळ्यार हे आंगातले आमकां म्हळ्यार आहारच करत कमी जाले हे असले फॅमीन पड जावं नाजाल्यार हे वर्षगटल्या जेवण समान मेळना असले वार जावचे असले सगळे कमी जाले तशें जालें तर आतां आहाराचे सोर्स आमकां जाय तितले मेळटा आनी एट द सेम टायम इकॉनॉमीक इम्प्रूवमेंट आनी पर कॅपिटा इनकम ते आमगेले इंडिविज्युअल कसले आदाय कितें जाले पर हेड ते इम्प्रूव जाता गेले तशें हांव आहाराचे खंयचे करते ना. आतां मागच्या टायमार एक हे आशिल्लें कितें म्हळ्यार आमगेले बायल लोकां घरा भितर कसलें काम करताशिल्लें तेणी कसलें जेवण उरताशिल्लें तें खाताशिल्लें तेमी आतां उरिल्लें सगळें खातात एक्सेस कसलो उरता ते सगळें खातात म्हळ्यार एक्सेस वेट तेंकां आपआप येता तशें जावन हे एक्सेस कितें स्टोर्ड स्टोरेज आसा एडिपोज टिश्यू ते आंगात दुसरे जगा भितर स्टोर जाता आनी हेच कालक्रमेण इनिशियली ओवरवेट जाता म्हळ्यार आमगेले हायट आनी वेटाक एक एक्सपेक्टेड वेट म्हूण उरता तेजेकिंत जास्त जालें की हे कितें बोजूपण म्हण आमी सांगतात ते जास्त जालें की इट गोज इन टू इनिशियली ओवर वेट आनी तेज नंतर ओबेसिटी म्हण स्टेज येता ते ओबेसिटी भितर वता. हेका आमी मेनली ओबेसिटी म्हण सांगतात आनी हे जे डिफरंट मेजर करचे मेथड्स आसात आमी खंयचे मेलाक फिमेलाक दुसरे मेथड्स आसात.
2: डॉक्टर आतां हे स्थूलकाय येवची कारण कितें म्हणून तुमी सांगलेली तेंतुची आतां लोकां भितर एक्टिविटीज कमी जालेले म्हणून हें समुदायक काम कशी कमी जालेलें बी एक कारण म्हणटात की तुमी
1: हय समुदायक आतां ओबेसिटी येवचेक वेगळें कारण आसात आमकां तें मुख्य म्हळ्यार तेंतू भितर म्हळ्यार डिफरंट टायप्स आसात ओबेसिटी भितर एक म्हळ्यार इडियोपथीक आमी कितें प्रायमरी वेरायटी तें कसलें एग्जॅक्टली कॉज ना हें कितें आसा म्हळ्यार आमगेले देहांत मेनली एनविरॉनमेंट आनी आमगेले देह सर्टन जेनेटीक फॅक्टर्स अँड बॉडी कॉन्स्टिट्युशन हार्मोनल्स म्हणून चेंजीस म्हणून कितें सांगतात हे सगळ्याचे इंटरॅक्शनाचे ओबेसिटी म्हणजे ओबेसिटी सिंपली खालर येना एक येतलो तुम्ही आतां कितली भायर एग्जाम्पल्स पळयताचे तेणी कितले खालर बी तेंकां मोठ येना मोठेपण येना म्हणल्यार तेणी फॅट जायनात आनी थोडे लोक अगदी सांगतात तेणी हांव जेवण करना एक वेळ मात्र जेवण करता जाल्यार बी हांव मोठ आसा मागीर वेट जास्त आसा कमी जायना म्हणून सांग अशी सगळे वेरायटीज आसात ते कितें म्हळ्यार ओनली नॉट ओनली ओवर इटींग म्हळ्यार आमगेले बॉडी कॉन्स्टिट्युशन ते हेरिडिटरी फॅक्टर्स ते सगळे बी कंट्रिब्युशन दिता सगळे टू सम एक्सटेंट प्रिडॉमिनंटली हेतू भितर 90%

0: इट असा दॅट इज प्रायमरी ओबेसिटी. म्हणजे कितपत सांगतात आम्ही इडिओपॅथिक ओबेसिटी आणि वेगळे कारण असतात. फॉर एक्झाम्पल हायपोथायरॉइड म्हणून एक डिसीज येतात, त्या डिसिजा भीतर बी ओबेसिटी येतात. दॅट इज बिकॉज ऑफ अ हार्मोनल अबनॉर्मलिटी. आम्ही बोलणार एक डिसीज उरता अंगा भीतर, ते डिसीज आम्ही क्युअर केलं ना जाल्यार, बाहेर कितले डायट रिस्ट्रिक्शन केल्यार बी आमगेले ओबेसिटी कमी जायना, तशी दुसरे प्रॉब्लेम उरतात. आता हे ओबेसिटी टायप्स भितर युजली अगेन देर आर डिफरंट टायप्स. थोडे लोकांक कितें जाता म्हळ्यार, आतां हात पांयां भितर तेंगेले जास्ती फॅट कलेक्शन जाता, मोट मुरतात तेमी, पोटा भितर जास्ती फॅट कलेक्शन उरना. आनी सगळे टायप ओबेसिटी म्हळ्यार ओवरवेट इतलेच डेंजरस न्ही, डिफरंट टायप्स ओबेसिटी कितले आसा ते सगळे ओबेसिटी सेम न्ही. ओबेसिटी वीच कलेक्ट्स प्रेमली इन द सबक्युटेनियस टिश्यू, म्हळ्यार आमगेल्या अंगात चामडी भितर कसलो फॅट कलेक्ट जाता, मेडॉमिनेटली फॅट टिश्यू उरचे चामडीचे तगी तगू भितर एडिपोज टिश्यू, ते चामडीच तगू कितें फॅट कलेक्शन जाता, एस्पेशली ओवर द अबडॉमिनल रिजन, म्हळ्यार पोटा सुतलू कसलें सो थंय अक्युमुलेट जावचे फॅट इज मोर डेंजरस दॅन द फॅट गेट्स अक्युमुलेटेड इन लोअर लिम्स म्हळ्यार एंड अपर लिम्स. पांयांत अंगात ना जाल्यार बटक्सात कसले आमकां फॅट डिपोजीट जाता, तेजे किंत बी पोटा भितर दॅट इज विदीन द विसरा, म्हळ्यार ऑर्गन्स कितें आसात आमगेले पोट इंटेस्टायन तेजे सुतलू उरचे फॅट एकॉमलेशन, प्लस आनी हे पोटाचे स्किन कितें आसा थंय उरचे ट्रंकल ओबेसिटी म्हणून कितें सांगता, दॅट इज मोर डेंजरस. मोर डेंजरस इन द सेन्स हे लोकांक जास्ती डायबिटीस येवचे, स्ट्रोक येवचे, आनी इन्सुलिन रेजिस्टन्स म्हण एक स्टेज आसा डायबिटीस किंत पयले, आनी बी पी हे असो लोकांक येवचे जास्ती, हे दीज आर ऑल प्रूवड फॅक्ट्स. तशें जावन ओबेसिटी खंय कलेक्ट जाता, फॅट टिश्यू खंयच बॉडीज पार्टात कलेक्ट जाता इज मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट ओवरवेट. आतां थोडे लोकांक कितें जाता म्हणून सांगलें रे, तेंगेले बॉडी बरोबर अनलायज केलें रे, तेणी एक्चुली ओवरवेट फॉर देर एज एंड हायट एंड अदर थिंग्स. आमी युजली कितें करतात की म्हळ्यार एक बी एम आय म्हणून कॅल्क्युलेट करतात, बॉडी मास इंडेक्स म्हणून सांग, दॅट इज अ मेन कॅल्क्युलेशन दॅट वी नीड. हे युजली करतना तेणी ओवरवेट उरतात, बट तेंगेले ओवरवेट इज मेनली मे बी बिकॉज ऑफ आतां कोण तरी एकलो जिमनॅशियम कोते उरता ना जाल्यार गर्डी मनी कोण व्यायाम करता बरें करून, तेगेले बॉडी वेट जास्त उरता जाल्यार दॅट वेट इज मेनली प्रोटीन वेट, मसल वेट, अँड दॅट इज हेल्दी वेट. तशें हांव तेंकां कसलो प्रॉब्लम जायना. ते एक डॅक्सा म्हणून एक मशीन आसा, हांव नंतर सांगता तेजे हे डिटेल्स. ते मशिनाचेर आमी अनलायज करचे येता आमगेले बॉडी वेटा भितर हे प्रोटीन कितलो आसा, फॅट कितलो आसा, आनी बाकी कन्स्टिट्युएंट्स कितलो आसा म्हणून सांग, वॉटर कंटेंट. सो जस्ट हे ओवरवेट आसा म्हणजे कांय ते भय करचे हे ना. फॅट स्टोरेज कितलो आसा आमगेले, फॅटी कंटेंट कितलो आसा, ते एक्युरेटली आमी कॅल्क्युलेट करचे येता, तेजे ना दॅट इज मोर इम्पॉर्टंट.
1: म्हळ्यार डॉक्टर, आतां आमगेले स्थूलकाय आशिल्ले व्यक्तींतले बॉडीतू ते कितले प्रोटीन कंटेंट उरता आनी कितले फॅट कंटेंट उरता, तेंचो फॅट कंटेंट कितले आसले तरेची ते आमगेल्या आरोग्याक मारक म्हणटात तुमी.
0: ते एक म्हळ्यार लिमिटेशन आसा. आतां युजली कितें जाता म्हण सांगलें रे, डब्ल्यूएचओ स्टँडर्डच्या प्रकार आमकां एक बी एम आय म्हण एक कॅल्क्युलेशन्स दितात. ते कितें म्हण सांगलें रे, ते आमगेले मनशाल वेट तेजे डिवायडेड बाय हायट इन मिटर्स, ते आमी कसले एक रेशो येता ते नॉर्मल लोकांक वे रेंज आसा तेका, फिमेल्साक आनी मेल्साक रेंज आसा, दार लोकांक बायल लोकांक 18.5 to 24.9. सो तेका दॅट इज नॉर्मल रेंज. एनीथींग बिटवीन 25 to 29.9 दॅट इज ओवर वेट, म्हळ्यार फस्ट स्टेज ते बज्जूपणांतले. अँड एनीबडी हू इज मोर दॅन 30 हेंतू भितर, 30 किंवा जास्ती कोणाले हे रेशो आसा, दे आर ओबीज, फ्रँक ओबीज. अँड तेंचे भितर आनी सिव्हिरिटी आसा, मायल्डली ओबीज, सिव्हिअरली ओबीज, मॉडरेटली ओबीज म्हणून सांग. सो आमगेले बॉडी मास इंडेक्स ऑलवेज शूड बी बिटवीन 18.5 to 24.9. आमगेले कितलेच वेट कन्स्टिट्यूट आणि युजली कितें आसा आमगेले बॉडी फॅट पर्संटेज, डब्ल्यूएचओ गायडलायन्स कितें दिलात, यू शूड बी लेस दॅन युजली 23-24. जाल्यार आतां आमी पळयलं रे, इवन लीन बॉडी मास अशी लोकांक बी तेंगे मशिनाचेर चॅक केलं रे, तेंगेले वेट ओवरऑल कमीच उरता, जाल्यार तेंगेले ते फॅट पर्संटेज कितें आसा दॅट वील बी मोर दॅन 24, अँड दॅट इज डेंजरस.
1: डॉक्टर, हे ओबेसिटी निमित्त सामाजीक जावन आमची वैरी पडचे प्रभाव कितें?
0: आतां तुमकां जस्ट सांगता म्हळ्यार हे ओबेसिटी बगे तितलं पयलीं आयडिया नाशिल्ले लोकांक, म्हळ्यार हे कसले जाता, जस्ट ओवरवेट आसा कांय प्रॉब्लम नासून, जाल्यार हे संशोधन कितें येते गेले. आतां ते सगळे एक एक तेजे बगे रिसर्च पेपर्स कितें तेणी करते गेले, आतां तेंकां करेक्टली गोत आसा की तेणी सांगचें कितें हे एक मनशाक ओवरवेट आसलो आसलो रही, हे पर्टिक्युलर रेंजेकिंत तेंगेले जास्ती वेट आसा, ओबेसिटी आसलो आसलो रही, तेका येवचे हार्ट डिसीज, स्ट्रोक, आनी तेका येवचे डायबिटीस नियरली 10 to 15 times मोर कॉमन दॅन सेम एज ग्रूप वीथ ए नॉर्मल वेट. तशें जावन ते रिस्क फॅक्टर्स जास्ती, तेगेले लायफ स्पॅन बी कमी जाता आनी तेका येवचे डिसीजीस बी आर मच मच मोर कॉमन. तशें जावन हे सगळे रेंज आमी नॉर्मल हेतू भितर दवरून घेवचे अत्यंत अवश्य आसा.
1: डॉक्टर, आतां तुमी सांगिल्ले वरी आमगेले वैयक्तीक आरोग्या वयर हे स्थूलकायाने जावचे परिणाम कितकित म्हणतात तुम्ही?
0: आता वैयक्तिक म्हण सांगलं रे, आता खंयचे एक मनुष्य ओवरवेट असलं रे, ओबेस असलं रे, त्यांना एक थोडे डिसीजेस दे आर मोर कॉमन. पहिले सांगले असे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणून सांगून त्यांना एक कंडिशन डेव्हलप जाता, ते अल्टिमेटली त्यांना डायबिटीस मेलेटस येऊचे.

0: रिझन जे आता दे आर व्हेरी कॉमन. सेकंड म्हणजे सांगलं रे इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ बी पी. हे असं लोकांक बी पीचे इन्सिडन्स नियरली 7 to 15 टाईम्स मोर कॉमन बी पी आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स. थर्ड इज कॉरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हार्ट डिसीज हार्ट अटॅक्स कितें असा त्यांगेले हेतू भितर मोर. हे म्हणजे जस्ट त्यांना ओबीस आशिल्ल्या लोकांक कोलेस्ट्रॉल जास्त उरक म्हणू ना जर इनवेरेबली ते जास्त उरणं उरता. एस्पेशली डिफरंट टाईप्स कोलेस्ट्रॉल असतात लाईक एल डी एल ते सगळे ॲपोलायपो प्रोटीन बी म्हणून सांगून एक टाईप फॅट ते आमगेले हंगा चोरचे ते कंटेंट जास्त. तशी जेवण हे लोकांक कॉरोनरी आर्टरी डिसीज हार्ट अटॅक्स अँड हार्ट रिलेटेड डिसीजेस आर मोर मोर कॉमन कंपेर टू ए नॉर्मल पर्सन. अँड थर्डली हे गॉल स्टोन पित्तकोशात कसलं आम्ही फातर जेवची कसले डिसीज असा दॅट इज ऑल्सो मोर कॉमन इन दीज पीपल. आणि तशी ॲज सच ऑल्सो दे आर ऑल्सो प्रोन फॉर स्ट्रोक हे हे लकवा किती मारतात बिकॉज ऑफ अगेन आर्टरीज इन्वॉल्वमेंट अँड सगळं ते रक्तनाळ सांज जाता फॅट ॲक्युमुलेशन ते सगळे असा. आणि अनेक त्यांचे मेन प्रॉब्लेम म्हणजे उसिराटाचे जर तोंद्रे बोज्जू अशा लोकांना तुम्ही पळत उरचे परत ते कडून बसून घेतात जरा दूर गेले की त्यांनी चमकिलं रे त्यांनी उभस काढतात. सो ते सगळे प्रॉब्लेम त्यांना उसराट क्रिएचर बी परिणाम जातात. आणि लास्टच म्हणून सांगणार रे त्यांगेले हे असं स्टिग्मा आता पहिली एक टायमर किती असले किती मोठा असं की तो एक नमनी अगदी बरे हेम्मे त्यांगेले एक गँगा भीतर आता तशी नाही सगळे लोक चेस्ट करतात. तशी जाऊन लोकांक आता एक नमनी अवेअरनेस आयला आता कमी करून घेऊ का हा बॉडी फिट देऊन घेऊ का अँड दे नो इट आफ्टर ऑल दॅट वॉट एवर दे शो इन टी व्ही अँड मिडिया कस कसला सांग सांग. तशी जाऊन हे सगळे दुष्परिणाम परिणाम बरे असतात. तसे जाऊन ऑलवेज यू शूड कीप अवर वेट इन नॉर्मल गायडन्स घेतले डब्ल्यूएचओ मला क्रायटेरिया दिला त्या क्रायटेरिया भीतच आम्ही ऑलवेज जाऊन घेतलं रे वी आर लेस अँड लेस वी सफर फ्रॉम दीज डिसीजेस.
1: म्हणजे आम्ही ओबेसिटीच्या कितली दूर उरतात ती आम्ही आराम उरतात डॉक्टर. हे स्थूलकायात वेगळे वेगळे प्रकार असा म्हणून सांगले तुम्ही
0: हाय
1: कितकिती
0: हे स्थूलकायात म्हणजे आमगे बॉडी शेप आता दुसरं टाईप शेप्स असतात. हे ॲपल ओबेसिटी म्हणून सांगतात आता ॲपल कशी शेप असा आणि पियर शेप्ड ओबेसिटी म्हणून असा. आणि आमकं ओबेसिटी त्यांनी हे केला तर तुम्ही पळवचे बरोबर मेनी ऑफ द वेस्टर्नर्स एस्पेशली युरोपियन पॉप्युलेशन दे आर व्हेरी ओबेस म्हणजे त्यांना फॅट दिसताच त्याला त्यांना करेक्ट अनालिसिस करून पळलं रे त्यांना बॉडीत हे फॅट पर्सेंटेज कमी उरता प्रोटीन जास्त उरता आणि त्यांगेल ओबेसिटी किती असा ट्रंकल ओबेसिटी उरना त्यांना म्हणजे हे पोटा सुतळते सुतलू किती हे असा ॲडिपोज टिश्यू फॅट डिपॉझिट जाता दॅट इज मोर डेंजरस दॅन जस्ट बिंग ओवरवेट. तसे म्हणून आम्ही हे इंडियन्स एस्पेशली हे एशियन पॉप्युलेशन किती असा आमगेल पॉप्युलेशन वी आर मोर प्रोन फॉर दॅट. आणि तुम्ही मोस्ट लोकांना ऑब्झर्व करा पळलं रे त्यांगेल पोटा सुतलू आमकं मोठापण जास्त उरता हात पाय सगळं आमगेल बारीकच उरतात. हे दिस इज व्हेरी पेक्युलियर अँड हे डेंजरस मोस्ट तेंगेल टाईप ओबेसिटीकिंत ते सिम्पली बिंग ओबीस असकिंत बी म्हणजे ओवरवेट सगळे बी उरचे पुरो जर खंयचे जगा भितर हे फॅट डिस्ट्रिब्युशन असा त्याचेर हे डिपेंड करता.
1: डॉक्टर तुम्ही ऑब्झर्व केले सी खंयचे तरी स्पेसिफिक रिजन अस की आमगेले हे एशियन पॉप्युलेशन आहात हे पोट्टा सुतळतेचे स्थूल काय
0: हे अगदी व्हेरी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन किती म्हणून सांगले आमगेले वी आर मोर जेनेटिकली प्रोन. हा पहिले सांगले ओबेसिटी येऊचे फाईन इंटरॅक्शन बिटवीन जेनेटिक एनवायरमेंटल अँड हार्मोनल आमगेल बॉडीचे किती असं म्हणून आता हे तशी जाऊन आम्ही वी आर रिलेटिवली मोर प्रोन जेनेटिकली टू डेव्हलप फॅट अराउंड अवर दिस थिंग अँड दे हॅव शोन ऑल्सो आता आमगेलचे लोक किती दुसरं गेलात दुसरं कंट्री डेव्हलप्ड कंट्रीचा कामाक कसले गेलात इवन वन ऑर टू जनरेशन अर्लियर आमगेल लोकांचे त्यांनी कसलं स्टडी केला थंच डॉक्टर्स दे आर ऑल्सो दॅट कंटिन्युअस म्हणजे इट इज प्रॉमिनंटली जेनेटिक ऑल्सो आमगेल पोटा सुतळत येतात. आणि आमगेल लाईफस्टाईल बी एका हा पहिलं सांगेल अशी ओबेसिटी येऊचेक मुख्य कारण म्हणजे आमगेल ओवर एटिंग आम्ही आमकं एनर्जी कितीच असा आमगेल बॉडीक कितली एनर्जी एक्सपेंडिचर असा आत म्हणजे एक बेसल असं मेटाबॉलिक रेट म्हणा आमगेल एक बॉडीक असा म्हणजे आम्हाला हृदय बडीत आम्ही विचार करचे आम्ही निदल त्यांना आमगेल उठ्ठ देहाचे प्रक्रिया करचे तेका आमगेले कसलं आम्ही जेवण करतात त्याचे एक 70% आमगेले एनर्जी किती असा थं वेस्ट जाता आणि 20% आमगेल बाकी एक्सरसाईजाक आणि 10% आमगेल बाकी हे कसले थर्मोजेनिक प्रोसेस म्हणून असा ते सगळे वेस्ट जाता. तशी जाऊन आमगेले अंगातलं कितलं अंग आम्ही युटिलाईज करून घेतात कॅलोरी अल्टिमेटली आम्ही कॅलोरी कितली बर्न करतात एनर्जी त्याच्यावर डिपेंड असा. तशी जाऊन आम्ही जास्ती खाऊन खाऊन कमी बर्न केलं रे ते सगळे फॅट जाऊन स्टोर जातात. आणि थोड्या लोकांक कशी जात नाही त्यांगेलं ईटिंग पॅटर्न बरे उरना त्यांनी एक आणि दोन टाईमच जेवण करत ज्याला त्यांगेले फूड कंटेंट कसं असा बॅलन्स डायट उरना ते दे ईट मोर फॅट आता आमगेले जेवणा प्लेटा भितर इतले पर्सेंटेज फॅट प्रोटीन रफली अशी असलेली त्या एक समतोलन आहार म्हणून सांगतात आम्ही. ते सोडणे हे बरे फ्राईड फूड खाऊचे जंक फूड खाऊचे फास्ट फूड कल्चर किती असा फ्राईड आयटम्स रेडीमेड रेडी टू ईट फूड दे ऑल सप्लाय लॉट ऑफ एनर्जी. हे सॅच्युरेटेड फॅट्स किती असा ते लाईक डालडा घी हेतू भीतर डायरेक्ट केलं कसलं असा ते गेट डायरेक्टली डिपॉझिटेड अँड दॅट कॉजस मेन ओबेसिटी. आणि हे नॉट ओनली दॅट आता आमगेलं किती झालं मोटरायज्ड लाईफस्टाईल आम कसल्यात एक्सरसाईज करचे ना पहिले कितकात तशी सायकलाचेर होत आशिल्ले लोक त्यांचे ऑफिसा वचचे चलन घेऊन वचचे आता आमकां ऑफिसा बागलान तोरे आता बस फेसिलिटी असा आम कार असा घरा भितर बी पहिले लोक आता कसले रांधप करत असताना ग्राइंडर गिंडर कसलं नाशिल्लं तर

0: आतां म्हणजे एवरीथींग इज मोटरायज. तशें जेवण कसलेंय काम ना. आतां एक इवन कार वरे घेया तुमी, सिंपल एग्जाम्पल. आतां पयलें म्हणजे आतां गियर सिस्टम नाका, आतां आमकां वी वॉन्ट ऑटोमॅटीक कार, वी डोंट वॉन्ट टू मूव इवन दॅट मच ऑल्सो. तशें जेवण ऑटोमॅटिकली तें सगळें स्टोर जावन बॉडी भितर फॅट हे जाता. अशें जेवण आमगेलें एक्सरसायज हॅज कम डावन. अँड प्लस थर्ड इज वी स्पेंड मोस्ट ऑफ टायम ऑन टी व्ही. हाच्या वडान सगळे टी व्ही येत बसतात, हॉटेलान सगळें इंटरनेट वॉच करचें. तशें जावन आमकां एक्सरसायज कमी करचें, हेज कमी जालां, आनी आमगेलें बर्निंग ऑफ कॅलोरीज कमी जालां. तशें जावन आमी वॉट एवर वी इट ऑल्सो लिटल वी आर स्टोरींग दॅम इन द बर्न जायना तशें आसा.
1: डॉक्टर, वैद्यकीय जावन तुमी हे स्थूलकायाचे मेजरमेंट कशें करतात?
0: आतां फस्ट म्हळ्यार ओबेसिटी आमी टायप पळयतात, आनी सेकेंडली ते म्हळ्यार बी एम आय कॅल्क्युलेट करतात. म्हळ्यार मनशाले तेंगेले वेट कितलो आसा, प्लस तेंगेले हायट, ते आमी वेट बाय हायट इन मिटर स्क्वेअर डिविजन घेतात. ते आमी तेंगेले बॉडी मास इंडेक्स खंय आसा की पळयतात. बिटवीन 18.5 to 24.9 आसल्यार तेणी रिलेटिवली हेल्दी. अँड इवन इफ ओवर वेट सपोज आसल्यार तेंगेले, इवन बी आय बाय जास्ती आसल्यार, तेंकां आमी ते डेक्सा म्हण एक मशीन आसा, तेजेचेर ते म्हळ्यार बेअर फिटान तेंकां राबयतात. तेंचेर आमकां मेजरमेंट मेळटा फॅट कितलो आसा आनी प्रोटीन कितलो आसा. तेंगेले प्रोटीन जास्ती आसा आनी फॅट कमी आसा, स्टील तेणी ओवर वेट आसा, आमकां तितलें ते काळजी ना. बॉडी बिल्डर्स आसात, तेंगेले प्रोटीन जास्ती उरतात, तेणी मोट उरतात, जाल्यार तेंगेले हेल्दी डिस्ट्रिब्युशन ऑफ फॅट ते आमकां चलता, ते आमी मेजर करतात. सेकंड म्हण सांगले रे, वी ऑल्सो लूक म्हणल्यार खंय आमगेले डिपॉजीट आसा. ट्रंकल ओबेसिटी आसकी, पांयांत ओबेसिटी जास्ती आसकी, ते पळयतात. आनी स्किन फोल्ड थिकनेस म्हळ्यार आमगेले हाताचे कितले बॅक आसा, ताचे ते कॅलिपर्स मेळटात, ते आमी मेजर करतात. आनी थर्ड म्हण सांगले रे, वेस्ट हिप रेशियो. आमगेले वेस्टाक आमगेले हिप कितें आसा तेजे रेशियो घेतात. ते नॉर्मली लेडीजात आनी जेंट्सात मोर दॅन 0.9 आनी 1 नासले रे, ते आमी अबनॉर्मल वेस्ट टू हिप रेशियो. सो ते आमी पळयतात. आनी थर्ड म्हण सांगले रे, एम आर आय स्क्रिनींग. स्क्रिनींग म्हळ्यार हे स्कॅन कितें करतात न्ही, आतां ब्रेन स्कॅन म्हण कसले यूज करतात न्ही, सेम वी यूज इट फॉर अबडॉमन ऑल्सो. ते आमकां पोटांत खंय खंयच्या जगा भितर डिपॉजीट जाला हे पोटाचे. हांव पयलीं सांगलें अशें, हे कसलें लिवर आसा, इंटेस्टायन आसा, स्टमक आसा, ते सुतलो कसले डिपॉजीट जाता फॅट, तेजे बर्डन दिता आमकां, वीच इज वेरी डेंजरस. आनी तेजे एक इंडेक्स फॉर्म काडतात, मेजरमेंट्स प्रमाण घेतात आमी. हे सगळे रितीन आमी हे ओबेसिटी कसलो आसा, कितले तीव्रतेत आसा, तेजे प्रकार आमी ते प्रोग्राम दितात ते वेट कमी करचे.
1: डॉक्टर, आतां हे स्थूलकायाचे मॅनेजमेंट कशी?
0: आतां स्थूलकायाचे मॅनेजमेंट मुख्य म्हळ्यार आमगेले डायट कंट्रोल. दे इट स्टार्ट्स वीथ दॅट एक्च्युली. आतां डायट कंट्रोला भितर आमी मुख्य म्हळ्यार आमकां एक हेल्दी बॅलन्स्ड डायट जाय. आनी तेंचे भितर प्रेडॉमिनंटली द डायट शूड कंटेन प्रोटीन. म्हळ्यार हे नियरली 60 to 70 grams आमी कितले घेतात, ते 100 grams तेंचो प्रोटीन कंटेंट उरता. नियरली अनदर 20% कार्बोहायड्रेट कंटेंट. कार्बोहायड्रेट म्हळ्यार हे युजली कितें हे पिश्ट पदार्थ कसले मेळटा. प्रोटीन आमकां युजली मेळचे हे काळू पदार्थ, नाजाल्यार भाजी पल्लेत, नाजाल्यार इवन हे फीश, इवन नॉन वेजिटेबल फूड, तेंचे सगळे प्रोटीन कंटेंट मेळटा आमकां, लेस फॅट कंटेनींग. आनी हे कार्बोहायड्रेट्स प्रोडॉमिनंटली हे सगळे आमगेले पिश्ट पदार्थ कसले आसा ते सगळे मेळटा. आनी लेस दॅन 10% शूड बी हे आमगेले कितें आसा युजली दे स्टील लेस फॅट कंटेंट. जाल्यार हे मॅनेजमेंटा भितर कितें आसा, वी गीव वॉट इज कॉल्ड एज लेस कॅलोरी डायट. आतां प्रत्येक फूड सबस्टन्साक तुमी पळोवचे पुरो कॅटलॉग मेळटा, हे फुडान आमकां हांगात इतलें कॅलोरी मेळटा. आतां एक फॉर एग्जाम्पल एक हे गोवा फ्रूट पेरलहण, एक पेरलहणांत इतलें कॅलोरी कंटेंट. पेरलहण आमकां सांगतात अगदी कमी तेंतूत हे आसा, कॅलोरीजेनीक नेचर आसा म्हण सांग. सो वी एडवायज हीम टू टेक दॅट. सो नॉर्मली कितें आमी करतात म्हळ्यार मोर दॅन 400 grams ऑफ अवर डेली फूड शूड कंटेन हे कसले फ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स. आनी तेंचे भितर बी फॅट जेनेरीक केलोन फ्रूट्स आसात, ते आमी अवॉयड करतात. हे आमी ओबीज अशे लोकांक, सिवियर ओबेसिटी अशे लोकांक डिफरंट टायप्स ऑफ कॅलोरीज फूड दितात. ते आमी कॅलोरीज रिस्ट्रिक्ट करतात, म्हळ्यार तेंगेले नंबर ऑफ फूड शूड बी लेस अँड द क्वांटिटी ऑफ फूड ऑल्सो शूड बी लेस. आनी बॅलन्स्ड डायट, सो जास्ती हे सलॅड्स खावचे, लायक युजली गाजर खाता नाजाल्यार कसले वेजिटेबल फ्रेश फ्रूट सलॅड्स म्हण कितें जाता ते खावचे, आनी रोटी तसले जास्ती आमी यूज करून. हे फॅट कंटेंट आशिल्ले फ्रायड फूड्स कितें आसा दॅट वी शूड टोटली रिस्ट्रिक्ट, दॅट इज द फस्ट थिंग. आनी दॅट डिपेंड्स म्हळ्यार की कोण कितले सिवियरली ओबीज आसा तेजे वयर आमी ते डिसायड करतात तेंगेले कॅलोरी कितले म्हणून. बट वी शूड बी वेरी स्ट्रिक्ट हे करचे ना, इनिशियली ते गायडलायन्स मेळटा आमकां, ते घेवन आमी नंतर फॉलो केले जाले.
1: आतां बरें, तुमी हे स्थूलकाय म्हळ्यार ओबेसिटी बद्दल आमकां भरपूर म्हायती दिली ती, तुमकां धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: स्थूलकाय कारण आनी परिहार हे विशया बद्दल डॉक्टर उदय बांदे हांगेले वर्स एक भेट आयकत आशिल्ले. आतां डॉक्टर भिकाजी घाणेकर हांगेले एक रचना गावपी रविंद्र बिजूर.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವರೇ, ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50. ಈ ಸಲದ ಎಸ್ಡಿಎಂ ಡಾಕ್ಟರ್
4: ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಎನ್ ಸಂದೀಪ್ ರಾಜ್. ನಾನು ಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಂಜುನಾಥೇಶ್ವರ ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸಾ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಮಂಗಳವಾರ ಅಂದರೆ 23 ಜೂನ್ 2020 ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದದಲ್ಲಿ ಜನರು ಮುಜುಗರದಿಂದ ಮಾತನಾಡಲು ಹಿಂಜರಿಯುವ ಒಂದು ಕಾಯಿಲೆ ಅಂದರೆ ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಅಥವಾ ಪೈಲ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ.
3: ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 244-344-14, 244-344-15, 244-344-16. ಧಾರವಾಡದ ಹೊರಗಿನಿಂದ ಕರೆ ಮಾಡುವವರು 0836 ಕೋಡ್ ಬಳಸಬಹುದು. ಎಸ್ಡಿಎಂ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ತೂಕ ಕಡಿಮೆ ಇರುವ ನವಜಾತ ಶಿಶುವಿನ ತೂಕ ಹೆಚ್ಚಿಸುವ ಸುಲಭ ಮಾರ್ಗ ಕಾಂಗರೂ ಮದರ್ ಕೇರ್. ತಾಯಿ ಅಥವಾ ಆರೋಗ್ಯವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನವಜಾತ ಶಿಶುವನ್ನು ಚರ್ಮಕ್ಕೆ ಅಂಟಿಕೊಂಡಂತೆ ಎದೆಗವಚಿಕೊಂಡು ಆರೈಕೆ ಮಾಡುವುದೇ ಕಾಂಗರೂ ಮದರ್ ಕೇರ್. ಇದರಿಂದ ನವಜಾತ ಶಿಶುವಿನ ತೂಕ ಹೆಚ್ಚಿ ಮಗು ಚಟುವಟಿಕೆಯಿಂದ ಇರುತ್ತದೆ, ಸೋಂಕು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ, ತಾಯಿಯ ಎದೆಹಾಲು ಹೆಚ್ಚಿ ತಾಯಿ ಮಗುವಿನ ಬಾಂಧವ್ಯ ಗಟ್ಟಿಯಾಗುತ್ತದೆ. ಕಾಂಗರೂ ಮದರ್ ಕೇರ್, ವೆಚ್ಚವಿಲ್ಲದ ಬೆಚ್ಚನೆಯ ಆರೈಕೆ. ಇದು ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ.
4: ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವರೇ, ಪ್ರತಿ ಬುಧವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6:35 ಪ್ರಸಾರವಾಗುತ್ತಿದೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರಣಿ ಸುಬೋಧ ಸಮಾಲೋಚನೆ.